0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: नमस्कार, गुड मॉर्निंग आरजी अदनान, तुमची आज सोबत आहे आणि आज आहे 26 ऑगस्ट. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय, इतिहासात आज काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले होते आजच्या दिवशी. यानंतर 1498 मध्ये मायकेल अँजेलो यांनी पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरुवात केली होती आणि 1768 मध्ये कॅप्टन जेम्स कुक पहिल्या सफरीवर निघाले होते. 1791 मध्ये जॉन फिच यांनी स्टीम बोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले. 1883 मध्ये सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाउन ज्वालामुखीच्या उद्रेकात 136 गाव उद्ध्वस्त झाली होती. 1972 मध्ये जर्मनीतील म्युनिच येथे 20व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली होती. 1994 मध्ये लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला. 2020 मध्ये फोर्ब्सच्या यादीनुसार अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे 200 अब्ज डॉलर पेक्षा अधिक कमाई करणारे पहिले व्यक्ती ठरले होते. यासोबतच आज जन्मदिवस आहे 1910 ला जन्मलेले भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा आणि 1944 ला जन्म झाला होता लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 26 ऑगस्टचं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा
1: ओनली ऑन MGM 90.8

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काकसमूर्ति शिंदे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन खूप महत्वाचं आहे याबद्दलच आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल. तर व्हिटॅमिन B12 बद्दल आपण बोलत आहोत.
1: आणि मग शाकाहारी व्यक्तींनी व्हिटॅमिन B12 ची कमतरता टाळण्यासाठी काय करावे?
2: हा एकदम चांगला प्रश्न आहे. जे शाकाहारी व्यक्ती असतात, जर दूध, दही, ताक, पनीर या गोष्टी जर यांचा आहार घेतला किंवा यांचा समावेश केला त्यांच्या आहारात, तर ते एक रित्या कमी होऊ शकतं. किंवा ज्यांना यांचाही वापर शक्य नाही आहे, जे वीगन असतात, जे दूध वगैरे पण नाही घेत, डेअरी प्रोडक्ट नाही घेत, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आढळू शकते. तर त्यांनी काय करावं? त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करावी. आणि रक्त तपासणीतून जर दिसलं की त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या मिळतात, कॅप्सूल मिळतात किंवा इंजेक्शन पण असतात, ते घ्यावेत. पण स्वतःहून औषधं सुरू नाही करावी. ते जे घ्यायचं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे.
1: आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता कोणामध्ये जास्त आढळत?
2: जसं आपण बघू, जसं पूर्णपणे जे शाकाहारी व्यक्ती आहेत जे मी आधी सांगितलं त्यांच्यात आढळू शकते. किंवा ज्यांच्यामध्ये रक्तक्षय असलेल्या ज्या महिला असतात, ज्यांना एनिमिया आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये. किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये, किंवा पोट किंवा लहान आतड्यांचे शस्त्रक्रिया झालेले जे रुग्ण आहे, कारण हे व्हिटॅमिन B12 जे पोटा थ्रू एब्झॉर्ब होतं. जर पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा आतडीची शस्त्रक्रिया झाली असेल, तर ते त्याचं एब्झॉर्प्शन कमी होतं त्या व्यक्तींमध्ये. किंवा ज्यांची पचन संस्थेचा ज्यांना आजार असेल अशा व्यक्तींमध्ये, रुग्णांमध्ये, किंवा प्रेग्नन्सीमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B12 ची कमतरता जास्त आढळते.
0: डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम सोबत आपण अजून बोलणारच आहोत अबाउट व्हिटॅमिन B12 बद्दल. स्टे ट्यून्ड.
3: Only on MGM 90.8 FM.

0: गाडी पळवतोयस, स्पीड काय?
1: 90.8.
2: अरे हे ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला

ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार सिडको 9209099991 बीड बायपास रोड 9503109429 त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज आहे ईद ए मिलाद, आणि ईद म्हणजे फक्त एक सण नाही तर एकमेकांशी प्रेमाने जोडण्याचा आणि माणुसकी जपण्याचा सुंदर संदेश देणारा दिवस. या दिवशी कुटुंबीय मित्रमंडळी एकत्र येतात, शुभेच्छांची देवाणघेवाण होते आणि गरजू व्यक्तींना मदत करण्याची भावना अधिक दृढ होते. आजच्या या खास दिवशी आपणही एक छोटासा संकल्प करू, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागायचं, कोणाच्याही चेहऱ्यावर आपल्या शब्दांमुळे दुःख येणार नाही याची काळजी घ्यायची, आणि शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे करायचा. कारण शेवटी सणाची खरी सुंदरता ही आपल्या माणुसकीतच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात.
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in.
1: Or call 9067612000.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
4: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर.
5: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: Admission contact 9371714265 or visit www.mgmu.ac.in.
4: Buy one get one free. होय होय, खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स.
3: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
4: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
3: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
4: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक अपडेट आली आहे। आता MPSC ने FDA विभागातील ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी या पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत तक्रार आल्यानंतर चौकशी करण्यात आली। प्राथमिक तपासात एका उमेदवाराला प्रश्नपत्रिकेचा संच आधीच मिळाल्याचं आढळून आलं, त्यामुळे MPSC ने ही भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज किंवा परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही, म्हणून विद्यार्थ्यांना निराश होऊ नका, अभ्यास सुरू ठेवा आणि पुढील अधिकृत अपडेट्सकडे लक्ष द्या। ऐकत रहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात।
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, पोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर।
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंग चा आनंद ही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ति चौक 9699703562, आणि चिकलठाणा 9765822991।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, महाराष्ट्राच्या एनर्जी सेक्टर मधून एक महत्वाची अपडेट आली आहे. आता राज्यातल्या रिन्युएबल एनर्जी आणि पॉवर स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याच्या दिशेने मोठ्या ट्रान्समिशन प्रोजेक्टला मंजुरी मिळाली. काय आहे की वाढती लोकसंख्या, उद्योग आणि शहरांचा विस्तार लक्षात घेतला तर भविष्यात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे फक्त वीज निर्मिती नाही तर ती योग्य पद्धतीने आणि सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजबूत ट्रान्समिशन नेटवर्क सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. रिन्युएबल एनर्जीच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल भविष्यासाठी नक्कीच महत्वाची ठरणार आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण। मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट, नॅशनल डॉग डे, पण आपला नाही, अमेरिकेचा। अमेरिकेत या दिवसाच्या निमित्ताने डॉग्स बद्दल प्रेम, त्यांची काळजी आणि अडॉप्टेशन बद्दल अवेअरनेस केलं जातं। पण विचार करा ना, आपल्या भारतात सुद्धा हजारो लाखो डॉग्स आहेत। आपल्या गल्लीत, सोसायटीत, रस्त्यावर काही आपल्या सोबत खेळतात, तर काही आपल्याला जखमी अवस्थेतही दिसतात। मग आपल्या देशात डॉग्ससाठी असा एक खास दिवस असायला पाहिजे ना, ज्या दिवशी फक्त पेट डॉग्स नाही तर आपल्या आसपासच्या स्ट्रे आणि इंडियन डॉग्ससाठी काहीतरी करू शकलो पाहिजे। त्यांना अन्न पाणी देणं, त्यांची काळजी घेणं, शक्य असले तर अडॉप्टेशन करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी माणुसकीने वागणं। कारण दिवस कोणताही असो, प्रेम आणि काळजी व्यक्त करण्यासाठी कारणापेक्षा भावना महत्त्वाची असते। मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात।
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
2: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रहे हैं? तो help लेने में देर मत कीजिए।
3: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस,
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available, and the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
5: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स।
6: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
5: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत।
6: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
5: ही ऑफर 9-17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्याम कुमार, फिडगो 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562, आणि चिकलठाणा 9765822991।

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये एका महिलेची दागिन्यासकट पर्स हरवली होती. या पर्समध्ये मौल्यवान दागिने होते, त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबासाठी ही टेन्शनची गोष्ट होती. पण पोलिसांनी या प्रकरणामध्ये एक जबरदस्त पद्धत वापरली. त्यांनी काय केलं तर त्या महिलेच्या हातात जे बसचं तिकीट होतं त्याचा धागा पकडून त्या दिशेने तपास सुरू केला. त्या तिकिटावरून त्यांनी संबंधित बसचा मार्ग काढला आणि शेवटी हरवलेली पर्स पोलिसांनी शोधून काढली. आणि विशेष म्हणजे पर्समधले दागिने जसेच्या तसे सुरक्षित होते. मित्रांनो, एखादी वस्तू हरवली की आपण घाबरून जातो, पण अशावेळी घाबरून न जाता पोलिसांना योग्य माहिती देणं महत्त्वाचं आहे. योग्य माहिती बरं का, नाही तर माझा मित्र 50 किलो हरवली की 100 किलो हरवली म्हणतो, असं नाही. योग्य माहिती देणं महत्त्वाचं आहे आणि हेच या घटनेतून दिसून येतं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांचं आणि त्यांच्या तत्परतेचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 9067612000.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
4: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
5: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: Admission contact 9371714265 or visit www.mgmu.ac.in.
4: buy one get one free. होय होय, खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स.
3: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
4: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
3: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
4: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो चला आपण थोडंसं ना बॉलिवूड मध्ये काय चाललंय बघूया. तर मित्रांनो आज एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये एका मूवीची जबरदस्त चर्चा सुरू आहे आणि तो आहे यश स्टारर टॉक्सिक अ फेरी टेल ऑफ ग्रोनअप्स. आणि हा मूवी आज 26 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या मूवीमध्ये यशसोबत कियार आडवाणी, नयनतारा, उमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत अशी मोठी स्टारकास्ट आहे. मूवीचं रिलीजच्या आधीचे ॲडव्हान्स बुकिंग असतं, त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यामुळे मुंबईमधली डिमांड बघता सकाळच्या 6 वाजेपासून तर रात्रीच्या 11:45 सुद्धा शो ठेवण्यात आला. पण मूवी रिलीज झाल्यानंतर थोडशा मिक्स्ड असे रिस्पॉन्स येत आहे. काहींना यशचा स्क्रीन प्रेझेन्स आणि मूवीचा स्केल आवडतोय, पण काहींच्या थोड्या निगेटिव्ह प्रतिक्रिया सुद्धा आहेत. तर पाहूयात आता बॉक्स ऑफिसवरती टॉक्सिक हा पुढे हिट ठरतो, सुपरहिट ठरतो का फ्लॉप ठरतो. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर. बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक ज्ञान एक फ्री मिळवा. स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईलही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है आणि शो सुरू होता आर जे भूषण सोबत। चला तर मित्रांनो, आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे, पण त्याआधी तुम्ही मला सांगायचे की माझा आजचा शो तुम्हाला कसा वाटला। त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359382080। आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामवरती DM करून सुद्धा सांगू शकता, त्यासाठीचा माझा इंस्टाग्राम आयडी आहे rj_bhushan.pawar। आणि फक्त DM करायचं नाहीये, तर तुम्ही मला rj_bhushan.pawar या माझ्या इन्स्टा आयडीला फॉलो सुद्धा करायचे। ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

पहिली सिगरेट पेट, ठीक आहे, आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस

0: next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 937171 4265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.